0: ആഗോള തൊഴിൽ മേഖലകളുമായി ബന്ധിപ്പിക്കുമെന്ന് മുഖ്യമന്ത്രി വി ഡി സതീശൻ. വിനോദസഞ്ചാര മേഖലയിൽ നിർമ്മിത ബുദ്ധിയുടെ ഉപയോഗം കാര്യക്ഷമമാക്കണമെന്ന് കേന്ദ്രമന്ത്രി ഗജേന്ദ്ര സിംഗ് ഷെഖാവത്ത്. കൃഷിവകുപ്പിന്റെ 2000 കർഷക ചന്തകൾക്ക് സംസ്ഥാനത്ത് ഇന്ന് തുടക്കമാകും. പ്ലസ് വൺ ഇംപ്രൂവ്മെന്റ് പരീക്ഷ ഒക്ടോബറിൽ നടത്തുമെന്ന് സംസ്ഥാന ഗവൺമെന്റ്. 72nd നെഹ്റു ട്രോഫി വള്ളംകളി ഉച്ചയ്ക്ക് ആലപ്പുഴ പുന്നമടക്കായലിൽ മുഖ്യമന്ത്രി വി ഡി സതീശൻ ഉദ്ഘാടനം ചെയ്യും. പ്രാദേശിക വാർത്തകൾ കഴിഞ്ഞു. അടുത്ത വാർത്താ ബുള്ളറ്റിൻ 7:25.
1: സംപ്രതി വാർത്താഹ ശ്രൂയന്താം. പ്രവാചിക ഋച ഝാ. അഥ വാർത്താഹ. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ഉക്തവാൻ യത് പരിഷ്കാരാഃ തസ്യ പ്രശാസനസ്യ കൃതെ ബാധ്യതാ ന അപിതു പ്രതിബദ്ധതാ ദൃഢ വിശ്വാസശ്ച. തേനോക്തം യത് പ്രശാസനസ്യ നീതയഃ ജനകല്യാണപരാഃ വികാസോന്മുഖാഃ പ്രഗതിവർദ്ധകാശ്ച സന്തി. ഹ്യഃ സായങ്കാലേ നവദില്യാം ഇക്കോണമിക് ടൈംസ് വേൾഡ് ലീഡേഴ്സ് ഫോറം ഇത്യേതത് മഞ്ചം സംബോധയൻ ശ്രീമോദി ഉക്തവാൻ യത് തസ്യ പ്രശാസനേന പരിഷ്കാരേഭ്യഃ സ്പഷ്ടാ യോജനാ നിർമിതാ അസ്തി. യസ്യാം പ്രാഥമികതാ ശാസനസ്തരീയ പരിഷ്കാരേഭ്യഃ പ്രദത്താ അസ്തി. സ ഉക്തവാൻ യത് ദേശസ്യ ഭവിഷ്യം സുരക്ഷിതം കർത്തും ഭാരതം നീതി നിർമ്മാണ സ്തരേ നവ പരിഷ്കാരാൻ കരോതി.
2: 15 അഗസ്റ്റ് കോ മൈനെ ലാൽ കിലേ സേ സപ്ത ധാരാ കീ സപ്ത ശക്തിയോ കീ ബാത് കീ ഹൈ ഔർ ഇസ്ലിയേ ഭാരത് ആജ് पॉलिसी लेवल पर नेक जनरेशन रिफॉर्म्स कर रहा ताकि हमारा फ्यूचर सुरक्षित हो. गवर्नेंस पर रिफॉर्म्स कर रहा है. ईज ऑफ लिविंग के लिए रिफॉर्म्स कर रहा है.
1: प्रधानमंत्री उक्तवान यत् तस्य प्रशासनम् केवलम् नियमेषु परिवर्तनम् न करोति अपितु तेषां नियमानां पृष्ठे विद्यमानायाः सम्पूर्ण दृष्टेः परिवर्तनमपि करोति. सः उक्तवान् यत् पूर्वं नियमसम्बद्ध दृष्टिः अनुमति पर्यन्तं निषिद्धम् इति आसीत् अधुना च प्रशासनं ताम दृष्टिं परिवर्त्य निषेध पर्यन्तम् अनुमतम् इति दिशि अग्रेसरति. भारतस्य अध्यक्षतायाम् आयोजितं ब्रिक्स पर्यटन मन्त्रिणाम् उपवेशनं ह्यः जयपुर घोषणापत्रं सर्वसम्मत्या स्वीकरणेन सम्पन्नम्. एतद् घोषणापत्रं ब्रिक्स सदस्य देशानां मध्ये पर्यटन क्षेत्रे सहयोगं सुदृढीकर्तुं कार्ययोजना प्रददाति. घोषणापत्रे सहयोगस्य प्रमुखक्षेत्राणि निर्दिष्टानि सन्ति. एतेषु पर्यटनक्षेत्रे कृत्रिमबुद्धेः उपयोगः, स्थायि पर्यटन पद्धतयः, कौशलविकासः, अबाधितयात्रायाः सौविध्यानि च सम्मिलितानि सन्ति. उपवेशनस्य अध्यक्षतां केन्द्रीय संस्कृति पर्यटन मंत्री गजेन्द्र सिंह शेखावतः राजस्थानस्य जयपुरे अकरोत्. अनेन सहैव अस्मिन् वर्षे भारतस्य अध्यक्षतायाम् आयोजितस्य ब्रिक्स पर्यटन कार्यसमूहस्य अपि समापनम् अभवत्. केन्द्रीय गृहमन्त्री अमित शाहः पुनरुक्तवान् यत् अवैध प्रवासिनां विरुद्धं शून्य सहिष्णुता नीतिः निरन्तरं प्रवर्तिष्यते तथा अवैध प्रवासिनां परिचय निष्कासन निर्वासन सम्बद्धा प्रक्रिया कठोरतया क्रियान्विता भविष्यति. असौ उक्तवान् यत् देशात् प्रत्येकस्य अवैध प्रवासिनः निर्वासनं प्रति प्रशासनस्य प्रतिबद्धता सर्वोच्च प्राथमिकता अस्ति. असौ एतदपि उक्तवान् यत् जनसांख्यिकीय परिवर्तनं पूर्णतया निरोद्धुं प्रयत्नः करिष्यते. गृहमन्त्री ह्यः पश्चिमबंगालस्य सिलीगुड़ी नगरे कावाखाली प्रांगणे भारतीय न्याय संहितायाः विषये 6-दिवसीय अवबोधन प्रदर्शनीम् उद्घाट्य एकां सभां सम्बोधयन् एतत् उक्तवान्. राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः आगामि मासस्य 5 दिनांके नवदिल्ल्यां स्थिते विज्ञान भवने 48 विद्यालयीय शिक्षकेभ्यः राष्ट्रिय शिक्षक पुरस्कारान् प्रदास्यति. शिक्षा मन्त्रालयेन संसूचितं यत् विद्यालयीय शिक्षकाणां चयनं जनपदस्तरे राज्यस्तरे तथा राष्ट्रियस्तरे विद्यालय शिक्षा साक्षरता विभागेन त्रिचरणात्मक चयन प्रक्रियया कृतम्. चयनिताः 48 शिक्षकाः 27 राज्येभ्यः 7 केन्द्रशासित प्रदेशेभ्यः अथ केन्द्रप्रशासनस्य 6 संस्थाभ्यः च सन्ति. चयनितेषु 48 शिक्षकेषु 26 पुरुषाः 22 च महिलाः सन्ति. भारतर्तु विज्ञान विभागेन अद्य पूर्व मध्य प्रदेशे प्रचंड